वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

निरूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते नमस्तं निर्तूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं निर्तापे नमस्तं थापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निधाने नमस्तं गाय नमस्तं भाय नमस्तं त्रिवर्गे नमस्तं सर्गे

सर्वथा पे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तास्त देव नमस्तं अपेहव नमस्तं जनमे नमस्तं सुरमे नमो सर्व गावणे नमो सर्व पावणे

फिर एक है भजंग प्रयास छंद नमो सर्व माने समति निदाने नमो देव देवे भेखी भेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गाउणे नमो सर्व पौणे अनंगी अनाथे निरसंगी प्रमाथे नमो भान भाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृते नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी नामे समवती स्वरूपे प्रभंगी प्रमाथे समवती विभूते

प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे